सुप्रभात धाराशिव, नमस्कार श्रोते हो. एफ एम बँडच्या 101.3 मेघर्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या पहिल्या सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो, आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली दामोदर शिरवाळे यांची भक्तिरचना. स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

श्रोते हो आपण ऐकताय मंगल प्रभात. हा भक्तिगीतांचा कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली राम मोरे यांची देशभक्तीपर रचना.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम मोरे यांचं देशभक्तिगीत. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. तत्पूर्वी
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 आपण ऐकाल. यामध्ये जनावरांसाठी आहाराचे महत्त्व याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45 यामध्ये पोटाचे विकार याविषयी माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत सोपान चौगुले. आणि त्यानंतर 6:50 परिसर, यामध्ये पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकाल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत जयंत सावंत. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40.

8 वाजता लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 8:40 गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. विषय आहे डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. 9 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10 संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती आपण ऐकाल. यामध्ये आज आपण ऐकणार आहात संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:30. सुगम संगीत आपण ऐकाल 11. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 11:30. 11:40 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल आपण ऐकाल. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 वाजून 5 मिनिटांनी. 6:10 वाजून 10 मिनिटांनी नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकाल. 6:30 वाजता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम घे भरारी, यामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम ऋणगुरुचे संकलन आणि निवेदन आहे रागिणी पाटील यांचं, सादर करते किशोर पवार. 7:15 वाजता वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार आपण ऐकाल, यामध्ये आज आपण ऐकणार आहात होमनी कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे, कीटकशास्त्र विभाग शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग.

0: वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार आपण ऐकाल. यामध्ये आज आपण ऐकणार आहात होमनी कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे, कीटकशास्त्र विभाग शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 7 प्रसारित करू. सादर करते आहेत किशोर पवार. 8:15 वाजता लोकरंग या कार्यक्रमात सिद्धार्थ गायन पार्टी परंडा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीत प्रसारित करू. रात्री नऊ वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 8:30 वाजता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि 10:30 वाजता संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू. आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांसाठी आहाराचे महत्व याविषयी माहितीचा भाग पहिला. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
1: नमस्कार श्रोते आणि शेतकरी बंधूंनो, जनावरांसाठी आहाराचं महत्त्व, अन्नद्रव्यांची गरज काय आहे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या आहारामध्ये चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण जनावरांची योग्य वाढ होणं, उत्तम प्रजनन क्षमता, अधिक दूध उत्पादन आणि सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणारी प्रथिनं, पिष्टमय पदार्थ, खनिज द्रव्य आणि जीवनसत्वे हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. याकरिता हिरवा, वाळेला सकस आणि पुरेसा चारा खुराक जनावरांना मिळणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, दूध व्यवसायाचे यश गाईच्या दूध उत्पादन क्षमतेवर अवलंबून असतं. दूध उत्पादन क्षमता अनुवांशिक आणि मर्यादित असते. तिचा पूर्ण विकास करण्यासाठी दुभत्या जनावरांना संतुलित आहार मुबलक देणं आवश्यक आहे. त्याशिवाय अनुवांशिक उत्पादन क्षमतेचा पूर्ण विकास करणं शक्य होत नाही. शरीर संस्था आणि अवयवांची वाढ तसेच विकास होण्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. दुभती गाय ही दूध उत्पादन करणारे यंत्र आहे. दूध उत्पादनासाठी गायीला चारा, वैरण, खुराकाचा इंधन म्हणून पुरवठा करावा लागतो, कारण खाद्यपदार्थांपासून दूध तयार होतं. आहाराशिवाय कोणतेही पशु उत्पादन शक्य होत नाही. जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये वर्षभर भरपूर उत्कृष्ट प्रतीचा हिरवा चारा उपलब्ध असेल तर त्यांच्या खुराकासाठी लागणारा खर्च काही प्रमाणामध्ये कमी होतो. दूध उत्पादनावरील एकूण खर्चापैकी सर्वाधिक खर्च वाढला म्हणजे धंद्यामधील नफा कमी होतो, तर खर्च कमी झाला तर फायदा वाढतो. आहाराचे महत्त्व लक्षात घेता अधिक दूध उत्पादनासाठी गायीला किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारचे खाद्य देणं गरजेचं आहे हे यशस्वी दूध उत्पादकाला माहीत असलं पाहिजे. शेतकरी बंधूंनो, जनावरांसाठी अन्नद्रव्यांची आणि चाऱ्याची गरज काय आहे यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ. शेतकरी बंधूंनो, प्राणी आणि वनस्पतींचे शरीर समान अन्नघटकांची बनलेली आहेत, परंतु आहाराच्या माध्यमातून घेतलेल्या वनस्पतीमधील अन्नघटकांचे प्राण्यांच्या शरीरातील पेशीमध्ये चयापचय, जैविक, रासायनिक क्रियेद्वारे विघटन, अपघटन होऊन मूलद्रव्यांमध्ये रूपांतर होते. शरीर पोषण आणि उत्पादनासाठी पाळीव पशूंना अन्नद्रव्यांची गरज असते. आहाराची प्रत त्यातील अन्नद्रव्यांच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असते.
0: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांसाठी आहाराचे महत्त्व याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा या

0: यामध्ये पोटाचे विकार याविषयी माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत सोपान चौगुले आणि त्यानंतर 6:50 परिसर यामध्ये पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी माहितीचा भाग दुसरा. आपण ऐकाल तज्ज्ञ डॉक्टर आहेत जयंत सावंत. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
4: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं. आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ऍसिडिटी आहे. आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तरी थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे. आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
3: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
4: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते. पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात. पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
3: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
4: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं, सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
3: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
4: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये, आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये

0: हे प्रमाण जरा जास्त आहे.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारी म्हणून मरणार, चालू राहणार. सायकलचा पुनर्जन्म चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठं तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे, समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरण आहेत
1: तिथं,
2: सगळ्यांना सर्व समावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणू, सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, भाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवले, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे, ती आज आपल्या हातात आहे. आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
2: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आतापर्यंत जे शिकलेलं आहे, जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळ

0: करण्याची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून.
2: FM बँडचे 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोते हो ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात प्रथम सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधांशू यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी आणि चित्रपट आहे राजाने वाजविला बाजा.

0: आपण ऐकलत राजाने वाजवला बाजा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधांशु यांचं गीत. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली आम्ही जातो आमूच्या गावा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोते हो आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 घे भरारी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुरु पौर्णिमेनिमित्त प्रासंगिक कार्यक्रम ऋणगुरुचे. संकलन आणि निवेदन आहे रागिनी पाटील यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 6:30 घे भरारी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: हॅलो डॉक्टर.
4: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा.
3: आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग लक्षणं आणि एंजियोग्राफी कुणी आणि कधी करावी.
4: श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष देशमुख.
3: तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा.
4: त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231.
3: हॅलो डॉक्टर.
5: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
6: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
5: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
6: आजच कॉल करा
5: 9637-35-49-85
6: 9637-35-49-85.

0: नाही ना?
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर. आणि 31 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फोडून सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर कालपासून चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपये दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. पेपरफुटीपासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: दी इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कम्प्लीटेड इन अ स्पॅन ऑफ 2 मंथ्स रिगार्डलेस ऑफ वेदर इट इज अ सेंट्रल एजेंसी और अ स्पेशल टास्क फोर्स. और 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इज गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलताना पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती देत पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चेत बोलताना या विधेयकासंदर्भात एक संयुक्त संसदीय समिती नेमून सर्व भागधारकांच्या विचारातून पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली. तर शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात खासगी शिकवणी वर्गांचं नियमन आणि विद्यार्थ्यांवर वाढता ताण कमी करण्यासंदर्भात काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यासाठी सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत. दरम्यान या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आहेत. या आंदोलनादरम्यान समाज माध्यमांवरच्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तानसह आखाती देशातून चालवली जात असल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 अन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

0: नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथंही न्यायालय स्थापन होणार आहेत. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला, तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. या निमित्तानं शिर्डी इथं उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. काल सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. भारतीय रेल्वेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकविता संग्रह, सफर मंगळावरची हा बालकथा संग्रह, तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजी पिझ्झा, स्पायडरमॅन या बालकादंबऱ्यांसह 16 पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि VLE यांनी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसं निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवार यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2,01,912 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 1,34,187 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात धाराशिव इथं काल एल्गार मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिला. राज्यात आजपासून ते 31 जुलैपर्यंत विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदी नाल्यांचा परिसर तसंच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पातून सुमारे 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या सुमारे 42,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 65.76% पोहोचली आहे.

0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 10 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडचे 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 होत आहेत.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
6: संपर्क 83-798-64-555.
7: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
8: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
9: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
10: आपल्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालय असून इयत्ता 5वी मध्ये धाराशिव जिल्ह्यात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. 3 ते 5वी या वर्गात तो विद्यार्थी सलग शिकत असावा. त्याची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या दरम्यानची असावी. विनाशुल्क प्रवेश घेण्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अशी आहे: cbsei.itms.rcil.gov.in/nvs/index/registration. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही असून या तारखेमध्ये मुदतवाढ होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मार्फत मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास SR गज्जम परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधावा. यांचा संपर्क क्रमांक आहे 99217-303-57 किंवा DD राऊत सहाय्यक परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क करावा 88-62-00-81-90. क्रमांक पुन्हा एकदा 88-62-00-81-90. असे आवाहन डॉक्टर रवींद्र खंदारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी धाराशिव आणि AS कांबळे, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांनी केलं आहे.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

25 मिनिटं होत आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहेत.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेले आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 च्या इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांच्या नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोष विरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखो

0: खोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24 नंतर 18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचं आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो, त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म सहा भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म सहा भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बरं,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म सहा भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: SIR मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल?
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेला

0: आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो. श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात रंजना जोगळेकर यांनी गायलेली काही गीतं आणि संगीतबद्ध केलेली आहेत गजानन वाळवे आणि आप्पा वढावकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया संजय चौधरी यांचं गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरात.

0: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

आपण ऐकलत श्रीनिवास खारकर यांचं गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं रमन रणदिवे यांचं गीत.

श्रोते हो, आज आपण भावधारा या कार्यक्रमात रंजना जोगळेकर यांनी गायलेली काही गीतं ऐकलीत. संगीतबद्ध केली होती गजानन वाळवे आणि आप्पा वढावकर यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो आपण ऐकलत आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर होता लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा आणि चित्रपट रोमांस. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या स्वरात. संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट लव्ह स्टोरी

श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 8:40 समन्वित कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर ठीक 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. प्रथम ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला। विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं। प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे। काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्ष

0: स्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीस ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेवेट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळा.

आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम.

अनादिकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अगं आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण शेवटी हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, ए रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
4: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगीही जोडली गेली आहे, आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत

0: गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
1: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
2: अगं आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
1: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर. डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. श्रोतेहो, हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
4: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा.
0: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं. ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
1: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
0: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
2: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत म्हणायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठं बी राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
1: बापा रे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
3: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत.

0: कडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकट बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोते हो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टिदोष, लट्टपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याचा अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडं ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही, ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याचसोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या। सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती।

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आज के फनकार। हमारे आज के फनकार हैं कॉमेडियन अभिनेता जॉनी वॉकर।

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रुती हो प्रसारित करीत आहोत संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
3: अटी लागू
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
5: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
6: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
7: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
6: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
7: संपर्क 83 798 64 555.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून

0: सुविधेत आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
2: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सऊ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
3: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सऊ, लोखंड गल्ली, बार्शी.
4: श्रोते हो, ऐकूया संत सांगाती या कार्यक्रमात संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं.

नमस्कार श्रोते हो, श्रोते हो संत सांगाती या कार्यक्रमात मी शिवलीला शिवपूजे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या लोकसाहित्याला वारकरी संप्रदायाने दिलेली संत साहित्य ही सर्वात मोठी देणगी आहे. हे संत साहित्य आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जणू वैभवशाली सुवर्णमयी कंठहारच. या कंठहारात अतिशय मूल्यवान हिरे शोभावेत, तसं संत साहित्यात अभंगवाणी शोभून दिसते. श्रोते हो, अभंग हा खास मराठी साहित्यातील प्राचीन असा काव्यप्रकार आहे. 12व्या शतकातील संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते 17व्या शतकातील संत निळोबा यांच्यापर्यंत संत परंपरेने निर्माण केलेलं संत साहित्य हे प्रामुख्याने अभंगाच्या स्वरूपातच प्रस्थापित आहे. श्रोते हो, अभंग, अभंग म्हणजे कधीही न भंग पावणारा. रूढार्थाने अभंगातील विचार हा भक्ती, श्रद्धा, भाव, समर्पण, कर्मसिद्धी अशा भावनांचं आणि कृतींचं वहन करणारा असतो. याबरोबरच अभंग हा एक छंद वृत्तप्रकारही मानला जातो.

श्रोते हो, इतिहासाचार्य राजवाडे यांनी अभंगाचे प्रतिष्ठा, उष्णिक, सुप्रतिष्ठा, बृहती आणि जगती असे प्रकार सांगितले आहेत. परंतु ढोबळमानाने श्रोते हो, अभंगाचे दोन प्रकार सर्वश्रुत आहेत. एक म्हणजे छोटा अभंग आणि दुसरा म्हणजे मोठा अभंग. मोठ्या अभंगात चरणाचे चार खंड पडतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळवलेले असते, तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो. जसं हा अभंग, सुंदरते ध्यान उभे विठेवरी. चला श्रोते हो, ऐकूयात हा सुंदरसा अभंग.

श्रोते हो, छोट्या किंवा लहान अभंगात प्रत्येकी 8 अक्षरांचे 2 चरणखंड असतात आणि शेवटी यमक जुळवलेले असते. अर्थात श्रोते हो, अक्षर संख्येचे बंधन नेहमीच आणि काटेकोरपणेच पाळले जाते असं नाही. उच्चारानुसार ही संख्या कमी जास्त असू शकते. लहान किंवा छोट्या अभंगाच्या प्रकारात वाणगी दाखल असाच एक अवीट सुरांचा अभंग श्रोते हो आता ऐकूयात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.

श्रोते हो, अभंग या काव्य प्रकाराला कुठलाही विषय निषिद्ध नाही. मार्मिक रूपात शब्द सौंदर्य अबाधित राखत प्रासादिकता आणि प्रासंगिकता अभंगातून प्रकट होत राहते. गेयता हे देखील अभंगाचं एक अनोखं वैशिष्ट्य सांगता येईल. या अभंगांमध्ये शेवटी रचनाकर्त्याची नाममुद्राही उमटलेली असते. श्रोते हो, संत साहित्यकारांनी अभंगात अध्यात्म, परमार्थ, प्रबोधन आणि निरलस भक्तिभाव असे विषय हाताळले. पुढे नामांकित कवी आणि पंतकवींनी देखील अभंग रचना रचण्यास सुरुवात केली. निरीक्षण शक्ती आणि तर्कशक्तीचा संयोगही अभंगातून दिसून येतो. समाज प्रबोधन सारखे अवघड कार्यही अभंगवाणीतून सहज सोपं होऊन जातं. भक्तीवरील, परमार्थ चिंतनावरील सखोल अभ्यास अभंगातून पहावयास मिळतो. सहज उमगणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे दृष्टांतही अभंगातून प्रवाहित होताना दिसून येतात. श्रोते हो, अभंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे अभंग हे आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वापरलं जाणारं काव्यछंद प्रकार आहे. म्हणूनच अभंगात आध्यात्मिक स्वरूपासोबत भक्ती, श्रद्धा आणि परमार्थिक जीवनाच्या उच्चतम नैतिक मूल्यांचा उहापोह केलेला दिसून येतो. श्रोते हो, विठ्ठल भक्तीचा महिमा प्रामुख्याने अभंगासारख्या काव्य प्रकारातून इतक्या सकलपणे मांडला गेला आहे की अभंग म्हणलं की स्वाभाविकरित्या विठू माऊलीचं रूप मनात तरळू लागतं. अभंगामधील भक्तिभावना अशी विठूशी एकरूप होऊन गेलेली असते. अभंगवाणी आणि विठू माऊलीचं हे अद्वैत रूप आपल्या लोकसाहित्य संस्कृतीचा मौलिक आणि समृद्ध ठेवाच बनला आहे. श्रोते हो, संतांची अभंगवाणी समस्त महाराष्ट्रातील जनमानसामध्ये

तेवलेला तो दैदिप्यमान दिवा आहे, ज्याच्या प्रकाशात प्रत्येक माणसाचं आध्यात्मिक आणि परमार्थिक जीवन उजळून निघतं. या अभंगरूपी दिव्याची ताकद श्रुतीहो प्रचंड आहे. कर्म आणि कर्तृत्व, प्रपंच आणि परमार्थ, ज्ञान आणि श्रद्धा, भक्ती आणि भावना या जीवनाच्या अनेकविध वैशिष्ट्यांना परिपूर्णता देण्याचं काम हा अभंगरूपी दिवा करीत असतो. यासोबतच सांसारिक कर्तव्याची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याचं बळही अभंगवाणी पुरवत असते. श्रोतेहो, अभंगरचनेत शब्द सौंदर्याची कळा मनाला अतिशय लुभावणारी आहे. साध्या, सरळ आणि सोप्या बोलीभाषेतील शब्दांची किमया अभंगातून सर्वस्वी दैवी प्रतिभेचाच आभास निर्माण करतात. यातील रूपक विस्मयकारी, अलंकार मनोहारी, तर दृष्टांत विवेकाला जागी करणारी असतात. म्हणूनच की काय, खेडं असो की शहर, अगदी सर्वदूर अशी ही अभंगवाणी जनमानसात लोकप्रिय ठरली. अगदी आजही आपल्या प्रांजळ भावाविष्काराने अभंगवाणी मनामनांचा ओढा अध्यात्माकडे वळवण्यास तितकीच समर्थ आहे जितकी ती काल होती. या काव्यछंद प्रकाराचा मोह आधुनिक साहित्यकारांनाही आवरला नाही. अगदी केशवसुतांपासून मर्ढेकर, करंदीकर, अगदी त्याही पुढील पिढीतील दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकरांपर्यंत अशा अनेक कवींनी हा काव्यप्रकार हाताळला आहे. श्रुतेहो, अभंगासारखं हे मौलिक आणि देखणं अक्षरधन आपल्या महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीचं आणि साहित्य संपदेचं रूपडं अधिकच सुस्वरूप, सुंदर आणि सर्वव्यापी बनवणारं असंच आहे.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी शिवलीला आता कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत संत संगातीच्या पुढील भागात. तोपर्यंत श्रोते हो, तुम्ही सर्वजण स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि सोबतच ऐकत रहा आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन ॲपवर. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण संत सांगाते संत साहित्यावर आधारित कार्यक्रम ऐकलात. संत साहित्यातील मौलिक अक्षरधन अभंग संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, ऐकूया गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत मन्नाडे यांच्या स्वरात. चित्रपट आहे पाहुणी.

श्रोते हो, आपण ऐकलत ग दी माडगुळकर यांची गीतरचना, महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी आणि चित्रपट होता मधुचंद्र. आपण ऐकताय गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. चित्रपट आहे झेप.

चं या सदरात हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग सातवा आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. निवेदन संपलं.

आपण ऐकलत शिकलेली बायको. या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संसार या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकलत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. आपण ऐकताय गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।

आपण ऐकलत पी सावळाराम यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. गात आहेत लता मंगेशकर.

श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR

0: या मोबाईल ॲप वरून। बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

आपण ऐकलत लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय सुगम संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, सुगम संगीत या कार्यक्रमात आज आपण लता मंगेशकर यांनी गायलेली काही गीतं ऐकलीत आणि याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकताय लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आज कार्जुन या चित्रपटातील अंजन यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: गोरी है कलाइया मिला दू तुझे हरी हरी चूड़िया, गोरी है कलाइया मिला दू तुझे हरी हरी चूड़िया, अपना बना लू तुझे।
1: श्रोते हो, या गीता बरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला। आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण। सकाळचे 11:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल। लेखन आहे आशिष गवांदे यांचं, निर्मिती आहे अमरावती केंद्र।
2: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल। निवेदन नितीन भट। विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर। लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे।

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश.
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं.

0: आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
1: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प, पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी

त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 सार उगवलं. आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमढी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत, परंतु 2022-26 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी, त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून, त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, शिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले. म्हणजे 1 किंवा 2 पिल्लं मेळघाटातल्या वाघांना व्हायची, त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत, ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशीरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
0: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या

0: मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेपूर आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
0: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
1: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या अधिवासांमध्ये कुठे आगी लागलेले असतील, लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखले जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसं वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्डकडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या आदिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच आदिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
0: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात, तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून

0: पासून बरेच प्रयत्न केलेत, विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्विलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे, त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश, आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य हे शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या अधिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते, जंगलात वनवे पेटतात. कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचा जंगल, जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो. एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात, काही ठिकाणी वनवे लागतात. त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही, आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे, मेळघाटकडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जात असं, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते, आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात, आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि

0: श्रोतेहो, आताचा पण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता,

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्त ऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे. त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्गसुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

तरी ऐकतो, नाही का? पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा हां. गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेवो भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्त्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरका सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादं पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवर्ती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान

आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरात पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही यूट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे। ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत। तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात। कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा। एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो। मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात। म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे।

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर, ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगीत राहता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली। त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली। सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला। राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला। विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे। आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते। बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे। बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता। त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात। आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात

म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आजमितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचे

0: कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 93 लाखांचं नुकसान. दोघांचा मृत्यू. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2026-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा. कोणत्याही विभागानं निधी अखर्चित ठेवू नये. आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा. यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, व्हीसीद्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यभीत निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 पासून 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि खांबाचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागात

ची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हा

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट.

जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरु आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदत वाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000

1000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया महबूबा या चित्रपटासाठी RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.

आत्ताच आपण मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं. चित्रपट 3 देवीया.

आत्ताच आपण हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया प्यासा सावन या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गुरु पौर्णिमेनिमित्त प्रासंगिक कार्यक्रम ऋण गुरुचे. संकलन आणि निवेदन रागिनी पाटील, सादर करते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं. अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊल वाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.

0: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्याबरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
2: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होत्या?
1: गुरु पौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
2: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
2: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरु गृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केली सत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
2: मी मगाशीच म्हणलं तसं, देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडे

0: ते नृत्यगुरू आणि पहिली आई आणि नृत्यगुरू असं. पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली, म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणार, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातन ते उमटणार नाही.
1: एकंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
0: ऍब्सोल्युटली
1: रिफ्लेक्ट होणार.
0: कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का, म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत. कारण एकतर मुलगी आहे,
1: बरोबर,
0: त्यातून असं कसं इजिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण, आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी. कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं, तर म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट.
1: खरं,
0: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं. मग
1: खरं म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे अगदी कुठेतरी असा प्रवास घडला असा.
0: ऍब्सोल्युटली.
1: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी. आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी, त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या, तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचाय का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजलं.
1: स्वरदाताई, तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे, माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का.

0: तर पहिली आईबरोबरची आठवण म्हणजे खूप आठवणी आहेत, आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावंसं वाटतं की पाचवीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी पाचवीत होते तेव्हा.
1: बरं.
0: आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती, आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला. आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक,
1: ग्रेट.
0: त्याच्यामुळे ती आठवण मी ना कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी, त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आईने मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता, आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो. आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या, नटवांगम म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते. तर ते मी कधीच नाही विसरू शकत, कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत,
1: बरोबर.
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते, तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं, म्हणजे गुरु म्हणून पण आणि म्हणजे ते आता आजीच आहेत, त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहिती आहे का, त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकतं.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात,
0: अगदी अगदी,
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं
0: असं
1: स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत, कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता, म्हणजे वेळ प्रसंगी कठोर वेळ प्रसंगी मृदू दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे, म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतनं मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकली आहे आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकली आहे, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचं प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
1: खरं
0: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर, कारण तू म्हणलीस तसं की

0: डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना, तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनच्या आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे. तर स्वरताई, गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
0: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही.

0: म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचे ते करायचे, पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत, की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं, आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच, पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा,
2: गुरुंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम,
2: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज,
2: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: वा, शिष्य.
2: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा, स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना.
0: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय.
0: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते, आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं
1: शेवटचा शब्द गुरु,
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरदाताई,
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हणलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16व्या वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता, पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16व्या वर्षी मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी न कळत खूप गोष्टी शिकत गेले, त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचं रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्या असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे

0: जात राहील आहे आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
0: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा, आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधनं करत राहा, ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं, स्मरता ताई
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल, त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: पातिताई आणि स्वरदाताई, आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद अनुजा.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

मात पंचकर्म या आयुर्वेदीय उपचार पद्धतीविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 3. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:45. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. मिश्र संगीत 6:10. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम 6:30. कार्यक्रमातील विषय गजरा एक सुगंध दरवळ. संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:15 कलाविशेष मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. कार्यक्रमात गुलाब लागवड याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन संजय पाटोळे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण.

0: आत्ताच आपण पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवारी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हुमनी कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे, कीटकशास्त्र विभाग शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घर शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन कारही घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: प्रसारित करत आहोत गे भरारी हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया गुरुपौर्णिमेनिमित्त प्रासंगिक कार्यक्रम ऋण गुरुचे. संकलन आणि निवेदन रागिनी पाटील. सादर करते किशोर पवार.

नमस्कार. मधुरस्वराने झुजणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेभरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तो, हो घेभरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, तर कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो. मित्रांनो, आजही आपण असाच एक प्रासंगिक कार्यक्रम ऐकणार आहोत, मात्र त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या आजच्या दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. दोस्त हो, मानवी जीवनातील गुरुच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितलं आहे की भारतीय संस्कृतीत गुरुचं स्थान अति उच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटलं तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु आवश्यक असतो. भविष्यातील चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरु प्रभाव टाकतात आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरुची महती काहीतरी अशा पद्धतीने गायली गेलेली आहे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचंच दुसरं रूप असतात. मित्रांनो, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हटलं जातं. ज्या गुरूंनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात, कारण आधी गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागवा घेता असे व्यास ऋषीबद्दल उद्गार काढलेले आहेत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकं बनवतो त्याप्रमाणेच गुरु आपल्या मानवी रूपी व्यक्तिमत्वाला आपल्या चांगल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरुचं ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्यापुढं नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजेत, कारण शेवटी असं म्हटलं जातं, गुरु विन कोण दाखविल वाट. मित्रांनो, आपल्या जीवनात गुरुचे नानाविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करत असते. आई आपली पहिली गुरु असे. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात, जसं की पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशु पक्षी, समुद्र, नदी, त्याचसोबत पुस्तक. याशिवाय आपले नातलग, मित्र, मैत्रिणी हे सुद्धा आपले एक प्रकारचे गुरुच असतात. जे जे लोक आपल्याला नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच असतात. आज तागायत जगात जी थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरुचा अमित प्रभाव होता. आपल्या गुरूंचा हे आपल्यावर खूप प्रभाव असतो. गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो, म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करायला हवं, त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा, चांगला अभ्यास करून नावलौकिक मिळवायला हवा. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, काळोखाची रात्र असावी त्यात कंदिलाची साथ मिळावी, देवाऱ्यात वाद सदैव तेवत राहावी, माझ्या साऱ्या दीर्घयशीची शिदोरी गुरूंना लाभावी. सर्व गुरुजनांना पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मित्रांनो, या शुभेच्छासह कार्यक्रमात ऐकूयात हे एक गीत.

गीतानंतर कार्यक्रमात पुन्हा आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. मित्रांनो, गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्य समाजाचा भाग बनू शकत नाही. कोणत्याही बालकाच्या शिक्षणाची सुरुवात त्याच्या बालपणापासूनच होते असं म्हटलं जातं की आईच बालकाचा पहिला गुरु असते. आई बाळाला हात धरून चालणं, बोलणं, उठणं हे सारं शिकवते. आईच्या शिकवणीमुळं महान लोक जन्म घेतात. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईची महती गायली आहे. गुरुजींसाठी त्यांची आई गुरु आणि आई हीच कल्पतरू होती. प्राचीन काळात आपल्या देशात शिक्षेसाठी गुरुकुल पद्धती असायची. यावेळी आई वडील आपल्या मुलांना लहान वयापासूनच गुरूंच्या आश्रमात सोडून देत असत. शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षण देत शिक्षण पूर्ण झाल्यावरच घरी पाठवत असायचे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रत्येक वसाहतीत एक नवीन विद्यालय बनलं आहे. वेळेच्या या बदलत्या चक्रात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाविषयी सन्मान ठेवणं आवश्यक आहे आणि हा सन्मान ठेवायला शिकवणं हे पालकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे बरं का. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला

राहिला हवेत. आजच्या आधुनिक युगात शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांनी स्नेह आणि आदराची भावना ठेवणं आवश्यक आहे. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुचीच देण आहे. माझ्या सर्व गुरुजनांना खूप खूप धन्यवाद. दोस्त हो, आधी सांगितल्याप्रमाणेच गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरुचा महिमा आणि गुरुची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे. गुरु हे शिष्यांच्या दुर्गुणांना दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरुचा सहवास लाभला नाही त्याचं

हा एका चांगल्या गुरुचा सहवास लाभला नाही त्याचं जीवन अंधकारमय असतं. आजच्या युगात गुरुलाच शिक्षक म्हटलं जातं. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करत असतात. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात काहीतरी मोठं ध्येय प्राप्त करण्याची त्यांना प्रेरणा मिळते. शिक्षक हे एका सुंदर आरशाप्रमाणे असतात, ज्यामध्ये आपण व्यक्ती आणि व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीनं आपण सकारात्मकतेकडे वळू शकतो आणि शिक्षण प्रदान करण्यामागं शिक्षकांचं महत्व अनन्यसाधारण आहे. बालकाला सर्वात आधी शिक्षण आई वडिलांकडून मिळतं. आई हीच त्याला चालायला बोलायला शिकवते, म्हणूनच आईला पहिला गुरु असे म्हणतात. जीवन ओल्या मातीप्रमाणे असतं आणि या ओल्या मातीला कुंभाराप्रमाणे घडवतात ते म्हणजे शिक्षक. मग या शिक्षकांच्या मेहनतीमुळे आज आपण अनेक नानाविध पदांवर जे आहोत यामागं त्या शिक्षकांचे अफाट प्रयत्न असतात. शिक्षक धैर्य, सहनशीलता यांसारख्या गुणांनी जीवन जगायला शिकवतात. शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात, शिवाय वेळेचं नियोजन याविषयीही मार्गदर्शन करतात. विद्यार्थी जीवनात वेळेला खूप महत्व आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांना नेतृत्वाची गुण विकसित करतात. विद्यार्थ्यांचं संपूर्ण भविष्य हे एका शिक्षकाच्या हातात असतं.

म्हणून शेवटी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करताना एवढंच म्हणेन, गुरुविना न मिळे ज्ञान, गुरुविना न होई उद्धार, गुरूंच्या चरणी नतमस्तक होणी, मानूया त्यांचे शतशः आभार। दोस्त हो, या कोडसह आता कार्यक्रमात वेळ झाली आपला निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात। तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या। नमस्कार।

आत्ताच आपण ऐकलात गुरु पौर्णिमेनिमित्त प्रासंगिक कार्यक्रम ऋणगुरुचे संकलन आणि निवेदन रागिनी पाटील सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, उद्या सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंचकर्म या आयुर्वेदीय उपचार पद्धतीविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका उद्या सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह

0: यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3rd क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1st क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद लोक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून

0: पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड पालघर नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. यानंतर ठीक 7:15 वाजता ऐकाल वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय। जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते। त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचले। कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय। भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली। निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय। निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे। वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पूंजी आणि संपत्ती वाढवायचं म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं। निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात, तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं। ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत। एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे, ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे। उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे। पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत। पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे। जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ॲडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय, ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे। आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं जो स्कीम आहे, त्याच्यात जवळजवळ 32% वर्षा दर वर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे। दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं, त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCC तर्फे। जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे। दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो। त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज। वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइल

0: असा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ $65 बिलियन ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ $80 अब्ज आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे जेम ट्रेड किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ $80 अब्ज फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या FTAचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातनं ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा त्यात US पहिल्या नंबरवर येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर ह्याचे तीन अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं तर UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होतं आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळ्या मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्स्टाईल जे आहेत, टेक्स्टाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ तर आपलं हे कॉम्पिटेटिव्हनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोतेहो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात

0: निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या पीएलआयचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
1: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपला निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण पीएलआय स्कीम. तर हा पीएलआय स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रीमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रीमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे पीएलआय, ही पीएलआय स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, पीएलआय स्कीम तर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत युकेचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय पीएलआय स्कीमचा जो आहे ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
0: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत, याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
1: पीएलआय स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला पीएलआय स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन डीएसएच बिल जे म्हणतो तो जीसीसी साठी आहे आणि नवीन एससीझेडचा बिल जो आहे तो पण पास झालेला आहे आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत एआय सर्व्हिसेस आणि डिफेन्स या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा एसएमईज आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स ते पण एक्सपोर्ट करू शकतात आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असते, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे, थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
0: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय,

त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली आहे. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरशिवार. घरशिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळे, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 म्हणजेच 29 जुलै 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील गीत. गाय कलाकार आहेत आशा भोसले, गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीतकार आहेत आनंद मोडक.

मंडळी, या गीतानंतर आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया हुमणी कीड व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या कीड येत असतात, त्यामुळं

0: आपल्या पिकाचं नुकसान होत असतं. या किडींचं नियंत्रण कसं करायचं ही समस्या आपल्यासमोर असतेच. या विविध किडींपैकी एक कीड आहे हुमणी कीड. या किडीचं व्यवस्थापन आपण कसं करायचं, या किडीचं नियंत्रण आपण कसं करायचं या संदर्भात आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो. तेव्हा आपण हुमणी कीड म्हणजे काय, त्याचं नियंत्रण कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेणार आहोत शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे मॅडम यांच्याकडून. डॉक्टर साबळे मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीला सांगा की नेमकी हुमणी कीड म्हणजे काय असते? बरं,
1: गावाकडे जिला हुमणी किंवा उन्नीची अळी असं म्हणतात. ही कीड म्हणजे एक पांढऱ्या रंगाची मोठी इंग्रजी सी आकाराची आणि पायांच्या 3 जोड्या आपल्याला स्पष्टपणे दिसतात. ही जवळपास सर्वांना परिचित असलेली अळी आहे, कारण जेव्हा आपल्या भुईमूग किंवा ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला काही झाडं एखाद्या ठिकाणी वाळलेली पिवळी पडायला लागलेली दिसतात, नंतर ती गळून पडतात. आपण जर असं भुईमुगाचं झाड उपटून पाहिलं तर खाली तिच्या मुळाशी आपल्याला जी अळी दिसते आपल्याला ही परिचित आहे बऱ्यापैकी. ही अळी म्हणजे हुमणी अळी असते.
0: अच्छा, बरं, मला सांगा की मग आता हुमणी कीड जी आहे ते कोणकोणत्या पिकावर येऊ शकते?
1: बहुभक्षी कीड आहे ही, अनेक पिकांवरती येते. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून ऊस, भुईमूग, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना तिच्या अळीचा प्रादुर्भाव होतो.
0: अच्छा, बरं, मला सांगा, आपण विविध पिकांसंदर्भात तर माहिती देतच आहात, परंतु या किडीचं नेमकं जीवनचक्र कसं असतं? बरं,
1: या किडीचं जीवनचक्र हे संपूर्ण 1 वर्षाचं आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये तिची फक्त एकच पिढी, अंडी अवस्थेपासून तर पूर्ण वाढलेली अवस्थेपर्यंत एकच जीवनचक्र 1 वर्षामध्ये पूर्ण होतं. याच्यामध्ये कसं होतं की अंडी अवस्था जी आहे, पूर्ण वाढलेले भुंगेरे जे आहे, मादी भुंगेरे, ते मातीमध्ये जमिनीमध्ये पांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी ती घालते. ज्या ठिकाणी आपल्या पिलांना म्हणजे त्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या आळ्यांना खायला मिळणार आहे अशाच ठिकाणी ही हुमणी अळी मातीमध्ये अंडी घालते. त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यामध्ये अंड्यामधून अळ्या बाहेर यायला सुरुवात होतात. आता आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की अंडी घालताना शेतामध्ये ज्या ती अंडी घालते तिथे ती एकाच ठिकाणी अंडी घालत नाही, ती बऱ्याच म्हणजे शेताच्या पट्ट्यामध्ये फिरून काही ठिकाणी अशी टप्प्याटप्प्याने अशी पूर्णपणे अंडी घालते आणि साधारणपणे 30 ते 60 अंडी एक मादी ही घालत असते मातीमध्ये. 2 ते 3 आठवड्यानंतर ही साबुदाण्याच्या आकाराची जी अंडी आहे त्यातून अळ्या बाहेर यायला सुरुवात होतात. अळी 3 अवस्थांमधून जाते, लहान अवस्था, मधली अवस्था आणि पूर्ण वाढलेली अवस्था. रंगाने पांढरी आहे आणि इंग्रजी सी आकारामध्ये ती असते. त्यातली महत्वाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं म्हणजे जी पहिली अवस्था आहे लहान एकदम, ही म्हणजे मुळं खात नाही. ती जमिनीमध्ये जे काही विघटन होऊ लागलेले म्हणजे काडी कचरा आहे ती खाते, म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती जगते. दुसरी जी अवस्था आहे ती पिकाची लहान मुळं खायला सुरुवात करते आणि तिसरी जी पूर्ण वाढ झालेली अवस्था आहे ती मोठी मुळं खायला सुरुवात करते. याच्यामध्ये मग मुख्यत्वे करून दुसरी आणि तिसरी अवस्था हीच प्रादुर्भावाची अवस्था आहे आणि ही पूर्ण अळीची जी अवस्था आहे ही 7 ते 9 महिन्यापर्यंत चालते म्हणजे आणि ती खात राहते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये ती पूर्णपणे खात राहते आणि म्हणून या किडीमुळे होणारं नुकसान खूप जास्त आहे. आपण जर पाहिलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऊसाचा समजा एकच बुंदा आहे तर त्या ठिकाणी जर तिने एकच अळी असेल तर साधारणपणे 3 महिन्यामध्ये ती पूर्ण तो बुंदा खाऊन टाकेल आणि ते झाड पिवळं दिसायला लागून ते पडून जाईल. आणि तिथे 2 किंवा 3 अळ्या असेल तर ते एकच महिन्यात किंवा त्याही आधी आपल्याला पूर्णपणे पिवळं होऊन वाळलेलं आणि पडलेलं दिसून येईल. त्यामुळे ही खादाड आहे अतिशय आणि त्याच्या आणि एवढं मोठं जीवनचक्र असल्यामुळे तिचं नुकसानकारक पण खूप आहे, कारण एक झाड झालं की पुढच्या झाडावरती ती पुन्हा खायला सुरुवात करते आणि पाय आहेत तिला हळूहळू चालते. त्यामुळे एकाच पट्ट्यातले म्हणजे किंवा एखाद्या शेतामध्ये विशिष्ट ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला अशी पिवळी दिसणारी झाडं, म्हणजे बाकीची झाडं हिरवी आहे परंतु एकच झाड पिवळं दिसतंय, नंतर ते वाळू लागते आणि त्याची मुळे एकदम अशी आपल्याला सहज दिसू लागतात. ती उपटला आपण की त्या ठिकाणी मुळाशी आपल्याला अळी ही दिसते. ही झाली अळी अवस्थेच्या बाबतीमध्ये. आता ती जमिनीमध्येच कोश अवस्था बनते. जमिनीमधली कोश अवस्था जी अर्थातच ती काही खात नाही आणि जमिनीमध्ये राहणारी कोश अवस्था ही नंतर पूर्ण मादी किंवा नर बनून राहते जोपर्यंत पहिला पाऊस पडत नाही. कमीत कमी 30 ते 40 सेंटीमीटर किंवा थोडस चांगल्या आणखी जमिनी भारी असतील त्या ठिकाणी मातीमध्ये 60 ते 70 मिलीमीटर पाऊस पडला की मग हे भुंगेरे ऍक्टिव्ह होतात. म्हणजे ते बनलेले आहेत साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी, परंतु पाऊस पडल्यानंतर हे बाहेर यायला सुरुवात होते आणि जी पूर्ण वाढ झालेली अवस्था आहे ती भुंगेरे 2 ते 3 महिने जवळपास ती जगते. आता ती तर पिकाला डायरेक्ट काही त्रास देत नाही, आळी अवस्था जशी त्रास देते मुळं खाऊन, तशी ही पिकाची पानं फारफार तर खाऊ शकते, जसं की ऊसाची पानं एक प्रजाती आहे उमणीची जी खाते, पण विशेष काही त्रास ती पिकाला देत

0: मग ही जी पूर्ण वाढ झालेली अवस्था आहे ही रात्री ऍक्टिव्ह असते. मी म्हटलं की जमिनीतून बाहेर येते त्याचंही एक टायमिंग ठरलेलं आहे. याच्यामध्ये साधारणपणे संध्याकाळी 6:30 पुढून 7:45 पुढून ते 10:30 वाजेपर्यंत हे बाहेर येत असतात. बाहेर आल्यानंतर जी झाडं आहेत त्यांना आवडणारी ज्याचा पाला ते खातात ती ठरलेली आहेत. त्याच्यामध्ये आहे बाभूळ, कडुलिंब, गुलमोहर अशी झाडं आहेत ज्याच्यावरती हे पाला खाण्यासाठी नर आणि मादी देखील एकत्र येतात. त्याच ठिकाणी त्यांचं मिलन होतं आणि पुन्हा अंडी घालण्यासाठी ती मादी जमिनीमध्ये अंडी घालते, मातीमध्ये अंडी घालते. तर असं पूर्ण त्यांचं जीवनचक्र आहे. आपल्याला मी सांगितलं ओळखायला येणारा प्रकार याच्यामधला टप्पा तो म्हणजे पांढऱ्यांगाची अळी. परंतु ही नुकसानकारक जरी असली तरी देखील आपल्याला ती जमिनीमध्ये म्हणजे अंडी, अळी आणि कोश ह्या तिन्ही अवस्था जमिनीमध्ये असल्यामुळे आपल्याला बाहेरून दिसणाऱ्या नाहीत. जे भुंगेरे आहेत ते मात्र आपल्याला रात्री दिसतात, म्हणजे लाईटकडे कुठेही दिवा लागलेला असेल, जाळ होत असेल त्या ठिकाणी ते आकर्षित होतात आणि सकाळी आपल्याला काही वेळ ते ऍक्टिव्ह दिसू शकतात. त्यामुळे ओळखण्यासाठी ह्या दोन अवस्था आपल्याला परिचितच आहेत.
1: निश्चित डॉक्टर अनिता साबळे मॅडम, आपण हुमणी किडीचं जे जीवनचक्र आहे त्या संदर्भात खूप सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीच आहे. परंतु मला सांगा की हुमणी किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झाला आहे त्याची लक्षणं कशी ओळखायची बरं शेतकरी बांधवांनी?
0: तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं जे उशिरा समजतं खरं तर बऱ्यापैकी नुकसान झाल्यानंतर समजतं, ते महत्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला आपलं जे समजा बाजरीचं खोड आहे किंवा ऊसाचं खोड आहे, भुईमुगाचं झाड आहे, हे पिवळं पडणार आणि म्हणजे त्याची जी मुळं आहेत ती स्ट्रॉंग राहणार नाही जमिनीमध्ये. ती माती त्या ठिकाणी तिनं खाऊन भुसभुशीत झालेली आहे, मुळं आता खाल्लेली आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं काही त्राण उरलेलं नाही. तर हे जवळपास वाळत आलेलं झाड आपल्याला सहज लक्षात येतं. ते झाड आपण उपटून पाहिलं त्या ठिकाणी तर मुळाशी आपल्याला ही अळी दिसते. आणखी एक वैशिष्ट्य अळीचं असं, फार खोल असत नाही, ती मुळाच्या भागामध्ये असते आणि जी अळी आहे तिचं खाण्याचा पुढचा म्हणजे तोंडाचा भाग आणि पुन्हा पाठीमागचा भाग हा पूर्णपणे जमिनीत असतो आणि जी मधली पांढऱ्या रंगाचा तिची पाठ आहे ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला मातीमध्ये दिसू शकते शेतामध्ये आपल्या. तर अशा पद्धतीने प्रादुर्भावाचं महत्वाचं लक्षण हेच आहे की पिवळं हो झालेलं झाड, जी पूर्ण सगळी झाडं नाही दिसणार आपल्या शेतामध्ये काही विशिष्ट टप्प्यामध्ये, कारण की मी म्हटलं आळीची जी अंडी घालण्याची जी त्याची हे आहे ती अशी ठिकठिकाणी ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेमध्ये घालते आणि तिथलीच त्याच ठिकाणी आळ्या बनून त्याच ठिकाणी प्रादुर्भावाची लक्षणं पहिली दिसू लागतात. फक्त थोडं उशीर झाल्यामुळं काय होतं तिच्या व्यवस्थापन त्यानंतर केल्यानंतर झालेलं पिकाचं नुकसान तर म्हणजे होऊन गेलेलं असतं तोपर्यंत.
1: आता तुम्ही सविस्तरपणे सांगितलंच आहे प्रादुर्भाव संदर्भात, लक्षण संदर्भात, पण मला मॅडम सांगा की समजा हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी शेतकरी बांधवांनी पूर्व मशागत काय केली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे?
0: याच आता सध्याचा जो कालावधी आहे लांबलेला पाऊस, खरं तर हुमणी ही महत्वाची आता ह्या वर्षामध्ये जास्त का त्रासदायक ठरू शकते त्याचं पहिलं कारण म्हणजे लांबलेला पाऊस. दुसरं कारण म्हणजे अल्निनोच्या प्रादुर्भावामुळे दोन पावसामध्ये अंतर जास्त राहू शकतं आणि असा जो कालावधी असतो किंवा असं जे वातावरण असतं हे तिच्या म्हणजे वाढण्याला म्हणजे जमिनीतून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भुंगे बाहेर पडण्यासाठी कारणीभूत असतात. तर आता आपल्याला व्यवस्थापनासाठी हा जो टप्पा आहे भुंगेऱ्यांचा, हे भुंगेरे काय की 2-3 किलोमीटर उडून जाऊ शकतात, स्ट्रॉंग आहेत पंख त्यांचे आणि आळी मी सांगितलं जमिनीत आहे जी आपल्याला व्यवस्थापनासाठी थोडी अवघड आहे किंवा नुकसान झाल्यानंतर दिसणारी गोष्ट आहे. आता जी सोपी आणि सगळ्यात चांगली अवस्था आपण जी लक्ष करू शकतो ज्या अवस्थेला ती म्हणजे हीच अवस्था आहे पूर्ण वाढ झालेले भुंगेरे. तर मी जसं सांगितलं मगाशी की रात्रीच्या वेळेला आपल्याला ह्या झाडांवरती ते दिसतात, त्यामुळे अशा झाडांवरून ते गोळा करायचे. खरं तर आता ही म्हणजे गोळा करणं हे जे आहे हे आपल्याला त्रासदायक वाटू शकतं, परंतु हा सर्वोत्तम मार्ग आहे की भुंगेरे अवस्थेमध्ये जेवढे जास्त भुंगेरे आपल्याला वेचून नष्ट करता येतील किंवा त्यांना कशाकडे तरी दिव्याकडे वगैरे आकर्षित करून एका ठिकाणी गोळा करून त्यांना नष्ट करता येईल. बऱ्याच ठिकाणी ज्या साखर कारखाने आहेत ज्या ज्या वेळेला अशा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो तेव्हा काही साखर कारखान्यांमध्ये हे आपल्याला माहिती असेल कदाचित की एक मोहीम राबवतात ते, किंवा कृषी विद्यापीठ असेल एखादी मोहीम राबवतात की ज्याच्यामध्ये तुम्ही 200 भुंगेरे दिल्यानंतर एक काहीतरी किंमत त्याची 50 रुपये 100 रुपये अशी दिली जाते, म्हणजे जेणेकरून एक मोठ्या मोहिमेद्वारे त्याचं व्यवस्थापन व्हावं. जर ही अवस्था आपण कंट्रोल करू शकलो तर मी म्हटलं मादी जी आहे 60-70 अंडी घालणारच आहे, त्यामुळे आणि हिचं उडण्याचं प्रमाण म्हणजे 2-3 किलोमीटर म्हणजे भरपूर अंतर ती गाठू शकते, म्हणजे तिचा प्रसाराचा वेगही खूप चांगला आहे. एक वर्ष मग त्यानंतर ते पूर्ण आपल्याला त्रास देणार जर अंडी घातली तिने सक्सेसफुली, मग तिने अंडी घालूच नाहीत. यासाठी प्रजननच रोखणं हा मार्ग आहे आणि प्रजनन रोखण्यासाठी भुंगेरेच्या अवस्थेमध्ये

0: नष्ट करणं.
1: हो
0: नर भुंगेरे मादी भुंगेरे दोन्ही आपल्याला माहिती या झाडांवरती मिलनासाठी आणि तो पाला खाण्यासाठी एकत्र आलेले असतात. बाभूळ असेल, कडुलिंब असेल, रात्रीच्या वेळेला आपण ह्या झाडांवरती टॉर्च लावून त्या ठिकाणावरून किंवा ती झाडे हलवून गोळा करणे, एकत्र करून ते सगळे केरोसिनमध्ये वगैरे टाकून नष्ट करून टाकणे. किंवा शासकीय पातळीवरती जास्त एनकरेज केलं गेलेलं आहे की आपण एखादं म्हणजे पेट्रोलियमचं दिवा असेल ते लावून त्यांना आकर्षित करावं. किंवा फारच जास्त प्रमाण असेल तर उत्तम मार्ग म्हणजे खड्डा करणे छोटासा, ज्या ठिकाणी आपण पाणी आणि त्याच्यामध्ये केरोसिन टाकायचं आहे आणि वरतून बल्ब लावायचा आहे, लटकवून ठेवायचा आहे. आणि हा आपल्याला रात्रभर लावायची गरज नाही. जसं मगाशी सांगितलं तेवढ्या वेळेमध्ये साधारणपणे रात्री आपण 11 वाजता, संध्याकाळी 6 लावून रात्री आपण 11 वाजता तो बंद करू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोळा होऊन आपल्याला ते नष्ट करता येतील. दुसरी अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे जैविक कीड नियंत्रण. जैविक कीड नियंत्रण यासाठी की जी अळी अवस्था आहे ती मातीत आहे. अनेक मार्ग आहेत मशागतीचे मार्गांनी किंवा इतर मार्गांनी, परंतु हे जैविक म्हणजे एकत्र त्यांना जे गोळा करून मारणं आहे हा पहिला सर्वोत्तम उपाय आहे मुंगेरे अवस्थेमध्ये. दुसरा सर्वोत्तम उपाय म्हणजे जैविक कीड नियंत्रणामध्ये जी मेटारायझियम अनायसोप्ली नावाची बुरशी आहे ही अळी अवस्थेला खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणू शकते. आणि आता जो मौसम सुरू होत आहे महत्वाचा पावसाळा, ज्या जैविक बुरशींना काय लागतं ते जरी वर्षभर त्या ठिकाणी आपल्या मातीमध्ये आपण टाकत राहिलो तरीही त्यांना वाढीला अतिशय उत्तम काळ म्हणजे पावसाळा. कारण की यामध्ये जी आर्द्रता आहे जमिनीतली ती अत्यंत उत्तम राहते आणि त्या भराभरा वाढू शकतात. जे ऑर्गॅनिक कंटेंट आहे त्याच्यावरही ते वाढतात. पण जर त्यांना त्यांचं आवडतं खाद्य म्हणजे कीडा आहे, ज्या वेळेला एखादी अळी त्यांना उपलब्ध होईल त्याच्यावरती ते सहज वाढतात. आणि ह्या हुमणीची जी अळी आहे ही अत्यंत आवडतं त्यांचं खाद्य आहे मेटारायझियम बुरशीचं, खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं नियंत्रण करू शकते. मातीमध्ये आपण त्या सोडल्या मेटारायझियमचं जे स्पोर्स असतात लिक्विड किंवा द्रव स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात किंवा पावडरच्या फॉर्ममध्ये देखील आपल्याला त्या मिळतात, तर ती पाण्यामधून आपल्याला सोडता येते चांगली मिक्स करून. फक्त एक करावं लागतं याच्यामध्ये की व्यवस्थित आळवणी करणं. माती खाली आहे पण वरून स्प्रे केल्याने याचा काही कंट्रोल होणारच नाही, काहीच उपयोग होणार नाही, ते व्यर्थ आहे. आणि ऊसासारख्या पिकामध्ये तर आपल्याला आळवणी जरी करायची असेल तरी एक वाढीची विशिष्ट अवस्था असेल तोपर्यंतच आपल्याला व्यवस्थित आळवणी म्हणजे गुस्ता येऊ शकतं आणि ती आळवणी करता येऊ शकते. त्यामुळे नोझल काढून आपण पिकाच्या बरोबर मुळाशी जर आपण ऍप्लिकेशन केलं मेटारायझियमच्या बुरशीचं तर सर्वोत्तम पद्धतीनं त्याचं आत्ता पावसाळ्यामध्ये नियंत्रण होऊ शकतं. ही एक पद्धत आहे. आणि आपण जसं म्हणालात की मशागतीय पद्धती, तर मशागतीय पद्धतीमध्ये आपल्याला एक माहिती आहे की आता पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जी नांगरट करतो ती थोडीशी खोलवर केली आणि उन्हाच्या वेळेला ते जे वरती येणाऱ्या हे आहेत त्या मरून जातील, आळ्या आळ्या आणि कोशावस्था. शिवाय जी पक्षी आहेत बगळा असेल इतर पक्षी असतील हे आवडीनं खातात ट्रॅक्टरच्या मागे, ते आपण इझिली पाहू शकतो. तर तशा पद्धतीनं ते नष्ट होतात. आणखी एक नैसर्गिक गोष्ट अशी की जे पाऊस खूप चांगला झाला आणि पाणी साठून राहिलं तर निसर्गतःच काय होतं, मी म्हटलं भारी जमिनीमध्ये याचा प्रादुर्भावाचं प्रमाण कमी राहण्याचं कारण हे आहे की पाणी जर साठून राहिलं तर त्या वरती येतात आणि त्याच्यानंतर आपण जर एक स्प्रे घेतला किंवा आळ्या उचलून नष्ट केल्या तर म्हणजे खूप सहज नियंत्रण होतं. ज्या वर्षी पाऊस खूप चांगला होतो त्यावर्षी आळ्यांचं नियंत्रण करणं खूप इझिली होऊन जातं किंवा अगदी करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने त्यावरती आल्यानंतर एवढं सोपं होऊन जातं. आता हे अल्निनोच्या प्रादुर्भावामुळे हा वातावरणामुळे हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे असं मी म्हटलं. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अशा पद्धतीने आपण फ्लड इरिगेशन देऊ शकतो, म्हणजे पाणी काही काळ राहिलं पाहिजे शेतामध्ये. अशा अवस्थेमध्ये देखील ती जी अळी आहे ती वरती येते आणि आपण मग एखादा स्प्रे घेऊन देखील तिला नष्ट करू शकतो. तर हे झाले तिचे इतर पद्धतीने करावायचे व्यवस्थापन करावायचे उपाय. आता रासायनिक जो मार्ग आहे त्याच्यामध्ये ऊस पिकामध्ये फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर अशा पद्धतीनं आपण अळवणी करू शकतो. भुईमुगामध्ये कार्बोफ्युरॉन 3% CG 33.3 किलो प्रति हेक्टर अशा रेटनं देऊ शकतो. किंवा थायमिथोक्साम 0.9 आणि फिप्रोनिल 0.2 ही संयुक्त कीटकनाशक आहेत. हे कीटकनाशक आपण 12.25 किलो प्रति हेक्टर असं देऊ शकतो. बहुतांशी संयुक्त कीटकनाशकं ह्या अळीसाठी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतात. परंतु एक आहे हे शक्यतो वाढीची जी अवस्था आहे तिची, मी म्हटलं ना की पहिली अवस्था त्यातल्या त्यात जी लहान अळी आहे ती असताना दिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण या ठिकाणी होऊ शकतं. मोठ्या ज्या अळ्या आहेत या थोड्याशा व्यवस्थापनाला अवघडच आहेत. या
1: डॉक्टर अनिता साबळे मॅडम, आपण जी काही हुमणी किडी संदर्भातलं जे नियंत्रण करायचं आहे नैसर्गिकदृष्ट्या आणि रासायनिकदृष्ट्या देखील आपण अगदी सविस्तरपणे आमच्या शेतकरी बांधव

0: सांगितलंच आहे. पण मला सांगा की आता एकंदरीत आपण हुमनी किडीचं व्यवस्थापन करत असताना अजून याशिवाय काय करता येईल की आपलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या हुमनी किडीपासून बचाव झाला पाहिजे आपल्या पिकाचा?
1: जसं मी मगाशी म्हटलं की सर्वोत्तम उपाय हा आहे की भुंगिरी अवस्थेमध्ये त्यांना नष्ट करणं. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे शेणामध्ये तिच्या आळ्या वाढू शकतात. खरं तर शेणामध्येच वाढतात असं काही नाही, परंतु

0: म्हणजे शेणामध्ये देखील जर आळ्या असतील तर आपण 1 किलो प्रति टन जैविक बुरशी त्याच्यामध्ये टाकू शकतो, जी मग अशी मी सांगितली मेटारायझियम अनायसोपली ही. आणि कितीही म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते आपल्याला की मुंगिरे पूर्ण वाढलेले गोळा करायचे हे ते, तरी देखील तोच अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि एक महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना सांगायची म्हणजे हे जे फुंबणी किडीचं जे व्यवस्थापन आहे ते कम्युनिटी बेसिसवरती समूह पद्धतीने नियंत्रण करणं अत्यावश्यक आहे. जर एक दोघांनेच फक्त याच्यावरती म्हणजे ते पेट्रोलियमचे किंवा लाईटचे बल्ब वापरणं इत्यादी पद्धतीने नियंत्रण केलं, निव्वळ तेवढ्याने होणार नाही. कारण आपल्या परिसरामध्ये ते उडून 2-3 किलोमीटर पर्यंत कुठेही जाऊ शकतात इकडून तिकडे. त्यामुळं कम्युनिटी बेसिस हे त्या परिसरातल्या बहुतांशी सगळ्या शेतकरी बांधवांनी ठरवून केलं पाहिजे, जेणेकरून एकाच वेळेला ते सगळे नष्ट करता येतील. अन्यथा जर 4 बांधवांनी केलं, इतरांनी केलं नाही, तरी पुन्हा तो प्रादुर्भाव त्या करणाऱ्यांना देखील होणारच आहे. त्यामुळं समूह पद्धतीने नियंत्रण करावं आणि एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावं. आणि ज्या त्याच्या वाढीच्या अवस्था आहेत मी म्हटल्याप्रमाणे त्या समजावून घेऊन जास्तीत जास्त लक्ष आपल्याला त्याच्या पूर्ण वाढलेल्या भुंगिऱ्यांकडे आणि जी त्याची जी अळी अवस्था आहे त्याच्यासाठी मी एक सांगितलं की आपण तिची एक आपल्याला रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्याची पद्धती ती अवलंबायला हरकत नाही.
1: निश्चितच, अगदी सविस्तरपणे आपण आमच्या शेतकरी बांधवांना फुंबणी किडी संदर्भात मार्गदर्शन केलं आहे, सल्ला दिला आहे. परंतु जाता जाता काय अजून आवाहन कराल आपण फुंबणी किडी संदर्भाच्या नियंत्रणासंदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना?
0: जसं म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणा की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादा आजार हा होऊच नये यासाठी प्रयत्न जास्त करून करणं गरजेचं आहे. कारण की तो झाल्यानंतर त्याचे ज्या नियंत्रणाचे उपाय आहेत त्याच्यामध्ये आपला ऊर्जा पैसा आणि वेळ जातो आणि आपल्या पिकाचं नुकसान हे देखील होऊ शकतं. म्हणून सामूहिक पद्धतीनं हे होऊ नयेत म्हणून आता यावर्षी आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे सर्व शेतकरी बांधवांनी. कारण की एल निनोच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचशा ठिकाणी पर्टिक्युलरली पश्चिम पट्टा किंवा मराठवाड्याचा जो नांदेड हिंगोलीकडचा भाग आहे या ठिकाणी ऑलरेडी आता बऱ्यापैकी ते दिसू लागलेले आहेत. आणि आपल्याकडे समजा आणखी एखादा चांगला पाऊस झाला तर ह्यांची दाट शक्यता आहे की ते आता भुंगिरे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसू लागू शकतात. त्यामुळं मोठे जे भुंगिरे आहेत त्यांना आपण सामूहिक पद्धतीने लाईट ट्रॅप लावून म्हणा किंवा पेट्रोलियम ट्रॅप्स लावून म्हणा उत्तम पद्धतीने कलेक्ट करणं आणि नष्ट करणं हे उपाय अवलंबिले पाहिजेत.
1: निश्चित, डॉक्टर अनिता साबळे मॅडम, आपण एक कीटकशास्त्राचे अभ्यासक म्हणून, विविध किडींचे अभ्यासक म्हणून किंवा कंट्रोल करण्यासाठी नियंत्रणासाठी आपण शेतकरी बांधवांना खूप छान माहिती नेहमी तर देतच असता, परंतु हुंबणी किडीचं व्यवस्थापन आपण एल निनोच्या काळामध्ये या खरीप पिकामध्ये कसं करायचं या संदर्भात खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली. आणि ही माहिती निश्चित आमच्या शेतकरी बांधवांनी ऐकली असेल तर आत्तापासूनच ते हुंबणी किडीच्या नियंत्रणासाठी सामूहिकरित्या कामाला लागतील आणि आपलं पीक वाचवण्यासाठी आतापासूनच पूर्वतयारी करतील अशी आशा करूया. आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आपण आलात आणि सविस्तर माहिती हुंबणी किडीच्या व्यवस्थापनासंदर्भात दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: हुंबणी कीड व्यवस्थापन याविषयी धाराशिव येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे यांची मुलाखत आताच आपण ऐकली. मंडळी, आपलं घर शिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळी राजाचं या सदरात आज आपण ऐकूया हृदय रोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 7.
2: नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. अजून एक हृदयासाठी घातक ठरणारा घटक आजकाल जो जाहिरातीमध्ये सुद्धा ऐकायला मिळतो की कोलेस्ट्रॉल, हे नेमकं काय आहे? पूर्वी नव्हतं की आताच उद्भवलंय, काय आहे?
3: नाही नाही नाही, हे पूर्वीपासूनच आहे. जसं की आपण म्हणतो की जे जाडी आपण ओबेसिटी मगापासून चर्चा करतोय, तर कोलेस्ट्रॉल हा जो चरबी ज्याला आपण म्हणतो, तर रक्तामधलं कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढतं तेव्हा ते काय करतं तर रक्तवाहिनींच्या आतल्या साईडला जमा होत जातं. जेव्हा ते आतल्या साईडला जमा होत जातं तेव्हा ऑटोमॅटिकच रक्तवाहिनीची साईज कमी होत जाते, ज्यामुळे नंतर जेव्हा कुठून तरी एखादी रक्ताची गुठळी येते आणि त्या तिथे जाऊन अडकते तर पुढचा पूर्णच पुरवठा बंद होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपण हृदयविकार होतो.
2: याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल ही एक संज्ञा आजकाल.
3: बरोबर.
2: हे नेमकं काय?
3: तर कसं आहे की एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, तर हे दोन आहेत. त्याला त्याच्यामध्ये आपण एचडीएलचे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि एलडीएल हे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. तर याची रेंज असते की एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल याची रेंज आपल्या 40 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याची रेंज आपली 130 पेक्षा कमी असणं गरजेचं.
2: आणि हे कशातून तपासणी अंती कळतं?
3: रक्त.

0: रक्ताच्या
1: ब्लड चेक टेस्ट
0: तपासणी.
1: म्हणून
0: अच्छा,
1: करून द्या.
0: म्हणजे ज्यांना बीपी डायबिटीज आहे त्यांनी ही पण टेस्ट करणं गरजेचं आहे
1: गरजेचंच आहे
0: आणि ती
1: हो.
0: किती महिन्यानंतर करायला पाहिजे?
1: तसं ते ज्यांना आजारच नाही त्यांनी अॅन्युअली करायला पाहिजे, वर्षातून एकदा
0: बर.
1: तरी करायला पाहिजे. आणि जेव्हा ज्यांचं कोलेस्ट्रॉल बॅड निघतं किंवा काय त्यांना गोळ्या चालू असतात त्यांनी 3-3 महिन्याला तरी करायला पाहिजे.
0: अच्छा, म्हणजे बीपी आणि डायबिटीज सोबत ह्याची सुद्धा टेस्ट करणं
1: बरोबर
0: गरजेचं आहे जर आपल्याला हृदयाला काही क्षती पोहोचवायची नसेल तर.
1: बरोबर
0: आता स्त्रियांच्या बाबतीत डॉक्टर, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती झाल्यानंतर
1: बरोबर
0: हृदयाला काही धोका असतो का? हो, त्या दरम्यान काही
1: हो
0: पोहोचू
1: असू
0: शकतो का?
1: शकतो. काही गोष्टी आहेत की जसं की मी आता सांगितले की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये की शरीरामधलं पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं ज्यामुळं हृदयावर प्रेशर येतं. त्याच पिरियड मध्ये जेव्हा की आपण बघतो की त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी असतं, त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यामुळे ही हृदयाला प्रेशर वाढतं.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळं हार्ट फेल्युअर हा एक प्रकार असतो की जसं की दम लागणे, तर हे त्यांच्यामध्ये होऊ शकतं. किंवा हृदयाची साईज वाढते, त्याला की एक संकल्पना आहे की पोस्टपार्टम कार्डिओमायोपॅथी ज्याला म्हणतात, की
0: अच्छा
1: डिलिव्हरी झाल्यानंतर हृदयाची साईज वाढते आणि पंपिंग कमी होते, त्याच्यामुळे
0: अच्छा
1: त्यांना दम लागतो, घाम येतो, ह्या गोष्टी होतात.
0: कारण बऱ्याच वेळा ज्या आपण म्हणतो की स्थूल असणाऱ्या व्यक्ती लवकर हृदय विकाराला बळी पत्थरतात, परंतु बऱ्याच वेळा कृश असणाऱ्या व्यक्ती सुद्धा, विशेषतः स्त्रिया,
1: बरं
0: यांना सुद्धा एकदम चक्कर येणं किंवा हृदयाची धडधड बंद होणं असं होऊ शकतं. तर याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा पार्ट आहे का काही
1: हो,
0: महत्वाचं?
1: हिमोग्लोबिन तर महत्वाचं आहेच
0: ते हृदयासाठी कमी
1: हो
0: असतं,
1: हो.
0: घातक
1: जसं
0: ठरू
1: की
0: शकतं.
1: अॅनिमिया ज्याला म्हणतो, अॅनिमिया हे रिस्क फॅक्टर आहे हार्ट फेल्युअरसाठी.
0: अच्छा.
1: जेव्हा अॅनिमिया म्हणजे काय होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की पाण्याचं प्रमाण वाढतं शरीरामधलं आणि त्याच्यामुळं हृदयावर लोड येतो आणि नंतर हृदयाचं पंपिंग कमी होऊन फेल्युअरमध्ये होतं.
0: अच्छा, म्हणजे त्या व्यक्तींनी सुद्धा काळजी
1: काळजी
0: घेणं,
1: घेणं
0: विशेषतः
1: गरजेचं आहे
0: स्त्रियांनी.
1: स्त्रियांनी.
0: अॅनिमिक जास्त असतात
1: बरोबर
0: स्त्रिया आणि त्यांना लक्षात येत नाही लवकर, आपलं
1: बरोबर.
0: एच बी कमी होत आहे.
1: जसे की आपण बघतो की एच बी कमी असतं, बऱ्याच आम्ही पेशंट पाहतो ज्यांचं स्त्रियांचं हिमोग्लोबिन 3-4 असं असतं
0: आणि तसंच ते
1: आणि
0: आपला दिनक्रम
1: तसेच ते
0: करत असतात.
1: चालू ठेवतात आणि एके एक दिवशी येतात हॉस्पिटलला की खूप दम लागतोय, पायराही चढणं होत नाही आहे, पाय सुजलेले असतात. जेव्हा त्यांचे पाय सुजतात त्यांना दम लागायला लागतो, झोपू शकत नाही, याचाच अर्थ की हृदयावर प्रेशर आल्यामुळे त्यांचे हे गोष्टी झालेल्या आहेत.
0: अच्छा, म्हणजे अॅनिमिया असणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा
1: बरोबर
0: हृदयासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 7 ऐकला. मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत, पण आपण भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा।

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, उद्या सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल आरोग्य दर्पण या कार्यक्रमात पंचकर्म या आयुर्वेदीय उपचार पद्धतीविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: हत या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार। तर ऐकायला विसरू नका उद्या सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8 वाजले आहेत।
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू।
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
2: संपर्क 83 798 64 555।
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का। साड्यांच्या 1000 व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय। आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
4: आपल्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालय असून इयत्ता 5वी मध्ये धाराशिव जिल्ह्यात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे। 3री ते 5वी या वर्गात तो विद्यार्थी सलग शिकत असावा, त्याची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या दरम्यानची असावी। विनाशुल्क प्रवेश घेण्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अशी आहे cbsei.itms.rcil.gov.in/nvs/index/registration। ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही असून या तारखेमध्ये मुदतवाढ होणार नाही। विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मार्फत मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज करावा। अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास SR गज्जम परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधावा। यांचा संपर्क क्रमांक आहे 99217 303 57 किंवा DD राऊत सहाय्यक परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क करावा 88 62 00 81 90। क्रमांक पुन्हा एकदा 88 62 00 81 90। असे आवाहन डॉक्टर रवींद्र खंदारे प्राथमिक शिक्षणाधिकारी धाराशिव आणि AS कांबळे प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांनी केलं आहे।
5: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू। आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू। जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री। लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री। शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री।
6: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा। आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी।
7: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 29 81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
8: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10

0: वर्षों में बढ़कर के 32 हुई है। डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है।
1: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं। सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे। नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली।
2: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे। साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे। या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं। अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल। CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता। बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं। झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती। दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं। शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे। हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत। NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे। यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे। नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल। जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत। भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं। आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत। यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे। भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं, त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभा

0: करण्याची मंजुरी, वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता, कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDAचे निर्बंध, 2 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी निसीर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
2: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत सिद्धार्थ गायन पार्टी परांडा, जिल्हा धाराशिव यांनी गायलेले भीम गीत. गायक आहेत शाहीर सिद्धार्थ नवनाथ सावंत आणि शाहीर सुनील तुकाराम बनसोडे. सहगायक आहेत संजय भगवान थोरात, आनंद सिद्धार्थ सावंत आणि संघा विजय बनसोडे. संगीत साथ ढोलकी बापू कसबे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
6: ज्यांच्या कीर्ती पुढे फिके पडले रे चंदन, ज्यांच्या कीर्ती पुढे फिके पड

0: आत्ताच आपण सिद्धार्थ गायन पार्टी परंडा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीता ऐकलीत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: प्रसारित करीत आहोत भावधारा कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.
0: 8:45 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

करते. श्रोतेहो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे. जत जिल्हा सांगली, जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं. यांना ऐकायचं आहे हम साथ साथ है या चित्रपटातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र रावल यांचं गीत. गायलं आहे हरिहरन आणि सहकाऱ्यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांचं यांना ऐकायचं आहे. महबूबा या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

जैन आणि पी आर जैन यांच्यासमवेत बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांना ऐकायचं आहे खानदान या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांचं. यांना ऐकायचं आहे दिल्ली या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया हिरो या चित्रपटातील मनहर उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे

हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे शिवनेरी नगर परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती, प्रगती, श्रावणी, अस्मिता चव्हाण, उत्कर्ष आणि समृद्धी पेठे यांना ऐकायचं आहे 100 डेज या चित्रपटातील SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, कृष्णा शिंदे, आराध्या, श्लोक आणि भैया यांना ऐकायचं आहे. दहेक या चित्रपटातील आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत गायलं आहे हरिहरन आणि साधना सरगम यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

श्रोतेहो, कार्यक्रमातील हे शेवटचं पत्र आहे. मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, शुभचंद्र बजाज, साहिल आणि बिट्टा बजाज यांना ऐकायचं आहे. क्रिश या चित्रपटासाठी राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गायलं आहे श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: या गीताबरोबरच हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.